थांब सुमंता, थांब वीरेरथ। थांब सुमंता, थांब वीरेरथ ही नगरजनांची आर्त प्रार्थना। श्रीरामाचा रथ अडवू शकली नाही। बंधू लक्ष्मण आणि पत्नी जानकी यांच्यासह श्रीराम अयोध्येच्या बाहेर पडले। त्या रात्री अयोध्येतल्या कुठल्याही घरी अग्निप्रदीप्त झाला नाही, दिवे लागले नाहीत, अन्नही शिजलं नाही। उदक नाहीसं झालेल्या समुद्रासारखी ती रघुनगरी भकास झाली। श्रीरामाने सीमेबाहेर गेल्यावर अयोध्येच्या दिशेला मुख करून तिला अभिवादन केलं आणि तिथपर्यंत आलेल्या नागरिकांना निरोप दिला। रथ मार्ग आक्रमू लागला। श्रीराम गंगातीरी शृंगवेरपुरास आले। निषादाधिपती गुहानं श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि अत्यंत भक्तीनं त्यांचं आदरातिथ्य केलं। ती रात्र सर्वांनी एका इंगुदी वृक्षाखाली काढली। दिवस उजाडल्यावर गुहानं नौका सिद्ध केली। श्रीरामाने सुमंताला अयोध्येला परत जाण्याची आज्ञा केली। आपण सीता लक्ष्मणासह नौकेत चढले। नावाडी बल्लवू लागले, लाटा आदळू लागल्या। गुहासह त्याचे नावाडी गाऊ लागले, नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू। श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू। जय गंगे, जय भागीरथी, जय जय राम दाशरथी। ही दैवाची उलटी रेख, ही दैवाची उलटी रेख, माथावरचा ढळवू मेघ। भाग्य आपुले आपुल्या हाते, आपुल्या पासून दूर करू। नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू।

श्री विष्णुचा हा अवतार, श्री विष्णुचा हा अवतार भवसिंधूचा करितो पार, तारक त्याला तारुण नेवू पदस्पर्शाने सर्वतरू, नको सनौके परत फिरुग नको सगंगे ऊर भरू, नको सनौके परत फिरुग नको सगंगे ऊर भरू,

0: ಆ ಲಕ್ಷ್ಮಣ್, ಆ ಸೀತ, ಆ ರಾಮ ಲಕ್ಷ್ಮಣ್.
1: ಅಪನೆ ಮನ್ ಮೇ ಭಾತಿ ಭಾತಿ ಕೆ ವಿಚಾರ ಕರ್ತೆ, ಸ್ವಯಂ ಕು ಪಾಪಿ ಔರ್ ಅಪರಾಧಿ ಮಾನತೆ ಹುಯೆ ಶೋಕಾಕುಲ್ ಸುಮಂತ್ರ ಕಿಸಿ ಪ್ರಕಾರ ಅಯೋಧ್ಯಾ ಪಹುಂಚೆ. ನಗರ ಮೇ ಪ್ರವೇಶ ಕರ್ತೆ ಸುಮಂತ್ ಐಸೆ ಸಬ್ ಚಾತೆ ಹೇ ಮಾನೋ ಕಿಸಿ ಕಿ ಹತ್ಯಾ ಕರ್ಕೆ ಆಯಾ ಹೂಂ. ಉನ್ಹೊನೆ ಸಾರಾ ದಿನ ಏಕ್ ಪೇಡ್ ಕೆ ನೀಚೆ ಬೈಠ ಕರ್ ಬಿತಾಯಾ. ಸಂಧ್ಯಾ ಕೆ ಸಮಯ ಅಂಧೇರಾ ಹೋ ಜಾನೆ ಪರ್ ಉನ್ಹೊನೆ ನಗರ ಮೇ ಪ್ರವೇಶ ಕಿಯಾ ಔರ್ ರಥ ಕೋ ದ್ವಾರ ಪರ್ ಹಿ ಖಡಾ ಕರ್ಕೆ ಚುಪ್ ಚಾಪ್ ಮಹಲ್ ಮೇ ಘುಸೆ. ರಥ ಕೋ ಪಹಚಾನ್ ಕರ್ ಔರ್ ಘೋಡೋ ಕೋ ವ್ಯಾಕುಲ್ ದೇಖ ಕರ್ ಲೋಗ್ ವಿಷಾದಗ್ರಸ್ತ ಹೋ ಉಠೆ.
2: जय जी महाराज के चरणों में सुमंत्र का दंडवत प्रणाम स्वीकार हो.
0: सुमंत्र कहो राम कहाँ है? इधर आओ सुमंत्र, इधर तुम्हें अपने हृदय से लगा लूं. राम कुशल कहु सखा स्नेही, कहें रघुनाथ लखन वैदेही. उन्हें लौटा लाए हो कि वे वन को चले गए? सखा राम उसी लखु जय तामो ही पहुंचाओ, ना ही तो चाहत चलन अब प्राण कहूं सती भाव.
2: महाराज आप पंडित और ज्ञानी हैं, धीरज धरहु विवेक विचारी, छाण ये सोच सकल हितकारी. महाराज श्री राम ने गुरु वशिष्ठ भरत पुरवासी आदि सभी को सांत्वना के संदेश दिए हैं और भरत जी से कहने के लिए कहा है कि वे सब माताओं की समान सेवा करें और पिता को उसी प्रकार रखें जिससे जिससे उनको कभी मेरी चिंता ना हो.
0: और लक्ष्मण तथा सीता ने कुछ नहीं कहा?